0: आलो पर ना रे
1: हेलो
0: दुटारा नानी
1: मोर गुटारा नानी
0: माटी फोन आमरी पी
1: कोनो डिस्ट्रिक्ट रे माकाडी
0: माकाडी पापा पाचो
1: ए गायरो मान्याती
0: kwa manyati tipeiti zwe kupera kwe sondo
1: haa kupera kwe sondo lasi palo hapa ndiripalo ndirikuwa kanyumba mangwana kontinua sondo kwa kanyumba domingo kigresi
0: mokwazi sanu wa shanu